Sapi nama sang termane nama sang nadane nama sang agahe nama sang bahe nama sang terbarge nama sang sarge nama sang perpoge nama sang sejoge nama sang arange nama sang apange nama sang agamme nama sastrame nama sang jalasri nama sang narasri nama sang ajate nama sang apate nama sang majbe nama sastajabe adhesa nama sang apese nama sang nartame nama sang narbame नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमास्तास्तदेवाय नमास्तंगपेवाय नमास्तंगजनमे नमास्तंगसुभानमे नमो सर्वगौणे नमो सर्वपावणे अनंगे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमास्तास्तदयाले नमास्तंगभरणे नमास्तंगमरणे नमास्तंगजरारंग नमास्तंगकर्तारंग नमो सर्वतन्दे नमो वस्त्रबन्धे नमास्तंग नरसाके नमास्तंग नरभाके नमास्तंग रहीमे नमास्तंग करीमे नमास्तंग अनंते नमास्तंग महान्ते नमास्तास्तरागे नमास्तंग सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपा

سی अजैब विभूते गजैब गनीमे हरियं करियं करीमदरहिमे जदर जकर वरती जदर जकर भुगते स्वयंभ शुभम सर्वदा सर्वजोते दुकालं प्रणासी दयालं स्वरूपे सदांग संगे अपंगं विभूते चतर जकर वरती जदर जकर